0: सच्चा तेरा अमर सच्चा दीवान, सच्चा तेरा हुक्म सच्चा फुरमान, सच्चा तेरा कर्म सच्चा निशान, सच्चे तू दया खेल करो, सच्चे सबतान सच्चे सब जोर, सच्ची तेरी शिव सच्ची सलाह, सच्ची तेरी गुरु सच्चे पाशाह, नानक सच ध्यान सच जो मर जमे सुकाच निकाच।
1: महला पहला वड्डी वडाई जा वड्डा नाओ, वड्डी वडाई जा सच न्याओ, वड्डी वडाई जा नहिं चल थाओ, वड्डी वडाई जाने आलाओ, वड्डी वडाई पूजा सब भाओ, वड्डी वडाई जा पुछना दात, वड्डी वडाई जा आपे आप, नानक का

0: پٹدہ خدا کول چلا گیا تے آکھن لگا خداون تالا ایک تو میرے جان دا ویری بنایا ہے مینوں ٹکن ہی نہیں دیندا اے سورج میرے پیچھے لٹ لے کے پیا ہے یہ تو میرے لئی بنایا ہے مینوں ٹکن ہی نہیں دیندا کدھر ہے میرا پکا دشمن تسی اس نو روکو میرے نال دشمنی نہ کرے مینوں ٹکن دے وے کہانی کار شیخ سعدی لکھدا ہے خدا نے سورج نو طلب کیتا آکھیا اج اندھیرا میرے کول فریاد لے کے آیا سی بڑا رویا ہے بڑا رویا ہے تیری شکایت کردا سی تو اس نال کیوں ویر کمانا ہے تو کیوں اس نال دشمنی کردا ہے سورج نے ہاتھ جوڑ کے آکھیا خداون تالا میں تے کدی ویکھیا ہی نہیں اندھیرے نو تے جنوں میں ویکھیا نہیں اودے نال کدی دشمنی میرے میں تے جاندا ہی نہیں اس نو مینوں پتہ ہی کوئی نہیں مینوں تے نام دھام دا ہی پتہ کوئی نہیں اے خدا میں کیوں اس نال دشمنی کماواں گا سچ دے ہوندیاں جھوٹ رہ نہیں سکدا اس واسطے جھوٹ دی پوری کوشش ہوندی ہے دروازے بند کرو سچ نہیں آنا چاہیدا ہردے دے دوار بند کرو سچ اندر نہیں آنا چاہیدا مندر دے دروار بند کرو بھگوان نہیں آنا چاہیدا گرو تیگ بہادر صاحب لئی دروازے بند کر دیتے اتہاس ہے سدگر واپس جان لگے ایتھے امرت سردیاں ماتاواں نے روک لیا نہیں تو جان لگے سن انہاں نے نہیں جان دیتا تو پتہ ہے کبھی سنتوک سنگھ جی نے کی لکھا ہے سارے امرت سریاں لئی نہیں نے میں عرض کریں بھائی سنتوک سنگھ جی دے بول اے مسند جو امرت سریے ترشن اگن کے انتر سڑیے اے جو مسند نے اے جو پجاری طبقہ ہے اے جو دھارمک طبقہ ہے یہ تو ترشنا دے سڑے ہوئے نے یہ تو اندھیرے دے جین والے نے مائیاں رب رجائیاں ایک کبھی سنتوک سنگھ جی نے لکھا ہے سدگر دے مخار بن تو یہ بول نکلے ماتاواں نے روک لیا دھن گرو تیک بہادر صاحب جی مہاراج نو نہیں تے مسندا نے تے باہر کٹ دیتا سی چاروں پاسے مسندا نے اج پیرا لا دیتا ہے سنگت گرو تک نہ پہنچے ان دھن شستر سب کچھ لٹ لیا پرتھی چند نے ماحول تے ٹھیک نہیں ہے جہانگیر بھی ویری ہے پرتھی چند جو کچھ کر رہا سی جہانگیر دی طاقت بھی نال سی کیونکہ جہانگیر نہیں چاہتا سی گرو گھر دی شکتی ود جائے طاقت ود جائے اور جو میں تبلیغ دا کام کرنا چاہتا ہوں دے کوئی رکاوٹ کھڑی ہوئے وہ نہیں چاہتا سی انہوں بہت وڈا دکھ ہویا سی جد انہوں پتا چلیا مہان صوفی سنت سائیں میاں میر انہیں اپنا مستک گرو ارجن دیو جی دے قدماں تے رکھے ہے یہ جہانگیر دی سوچنی پہ گئی بھئی اس طرح دے پرش دے ہوندیا میں اسلام کس طرح پھیلاواں گا میاں میر جیسے جھک گئے اتھے یہ میں ہٹانا ہے پرتھی چند نو ہاتھ وچ کیتا پرتھی چند پہلے ویری سی انہوں شاہی گھرانے دی طاقت مل گئی آد کال تو گرو گھر نو اس ڈنگ نال کمزور کیتا جاندا رہا ہے رام رائے نو اورنگزیب نے کھڑا کر کے دھن گرو ہر کرشن جی مہاراج دی گریائی نو کمزور کرن دی کوشش کیتی گئی بغور مطالعہ کرنا سب اورنگزیب دی شے وقت دی حکومتاں نہیں چاہندیاں ہوندیاں کوئی ساڈی برابری تے آ جائے مقابلے تے آ جائے کہندے نے سنگتاں وچوں جو دس وی بندے اندر رہ گئے سن اج دن بھر لنگر نہیں بنیا پیرا رہیا کوئی رست پانی آئی نہیں جیڑی ہے گی سی وہ سب لٹ کے لے گیا پرتھی چند ان لٹ کے لے گیا دھن لٹ کے لے گیا دھن گرو ارجن دیو جی مہاراج دی سپتنی ساڈی جگت ماتا گنگا جی نے گھر ٹٹولنا شروع کیتا متاں کچھ لبے دو پرشادے تے بنن دھن گرو ارجن لے دیو جی لئی اج دن بھر دا کچھ بھی ان پانی نہیں کچھ بھی ان پانی نہیں یہ مہاراج دے صرف بول ہی نہیں آ گیا میں بھوک سوئی کر سوکھا سوگ ہرکھ نہیں جانیا जो जो हुक्म भयो साहिब का सो माथे ले माने। खैर मुख्तसर में अर्ज करा, एक मिट्टी दे भांडे विच थोड़ा जिहा किधरे बेसन पिया सी, इहदे दो प्रशादे बने मिट्टी दे तवे दे, और मिट्टी दे ठीकरे दे ची ए दो प्रशादे सतगुरां दे अगों रखे। भांडे भी कोई नहीं सन, लेकिन ए दो प्रशादे अगों रखदिया सार चीख निकल गई जगत माता गंगा दे, अपने हंजुआ नूं नहीं रोक सकियां, जज्बात दे चा गईयां। धन गुरु अर्जन देव जी महाराज दा अमृतमई बोल, अमर कलाम जो आप दे कंठ तो प्रगट होया है, रूखो भोजन 91 राग दे अंदर है। कदी कदी भाई कल्याण सिंह पड़ताल लगांदे ने इस शब्द दी, रूखो भोजन भूम सैन सखी प्रेसंग सुख ब्यात। ऐ सखी तू रो ना, पृथ्वी चंद अन्न लुट के ले गया, धन लुट के ले गया, वस्त्र लुट के ले गया, शस्त्र लुट के ले गया, पर इन्हां सारियां चीजां नूं देण वाला जिहड़ा महान दाता है उत्थे मेरे हिरदे च बैठा है, उन्हूं ते लुट के नहीं ले गया, फिर रोना केड़ी गल दा। रूखो भोजन भूम सैन सखी प्रेसंग सुख ब्यात। संत न छाड़े संत ही, जे कोटक मिले असंत, माहौल बाहर दा कितना भी खराब क्यों ना होवे, संत अपना मन खराब नहीं करदा। इतनी मैरस करते हैं, छोटियां छोटियां गल्लां दे बहाने बाजे, जरा माहौल ठीक नहीं, ठीक हो जाए अमृत छक लवांगे। तू माहौल ठीक करदिया ही करदिया अपनी जिंदगी लगा बैठेगा, कदी नहीं छक सकेगा। माहौल किसका ठीक होया, किसी का भी नहीं होया। बड़े बड़े अवतारी पुरुषां दा माहौल ठीक नहीं होया ते तेरा कित्थों हो जाएगा। सारी जिंदगी जंगो जदल दे च लंघ गई मुहम्मद साहब दी, सारी जिंदगी धन गुरु गोबिंद सिंह जी महाराज दी संघर्ष दे च लंघ गई। अला यार खां जोगी लिखदे ने, आधार ने कभी तुझको संभलने ना दिया था, आराम से पहलू को बदलने ना दिया था, ऐ कलगी दर पाशा तुसी ते एक रात भी आराम दे नींद नहीं सौ सके, कांटा दिले पुरखों से निकलने न दिया था, तुसी ते हर वक्त संघर्ष दे च रहे, भज दौड़ दे च रहे, कदी इधर कदी उधर अदावतां, बाई धार दे राजियां दी अदावत, वक्त दी हकूमत, औरंगजेब दी अदावत, सोडियां दी अदावत, मसंदां दी अदावत, तीरमल दी अदावत, चारों पासे अदावत ही अदावत। धन गुरु गोबिंद सिंह जी महाराज ने देखिया सिखी दा दायरा बहुत बद गया, बिहार आसाम महाराष्ट्र गुजरात सब लपेट दे च आ गया, तो गुरबाणी दे स्वरूप धन गुरु ग्रंथ साहब दे स्वरूप बहुते चाहिए ने। धीरमल कोल मंग की थी ताकि इस दे उतारे करवाई गए, बीड़ जो धन गुरु अर्जन देव जी महाराज ने लिखवाई ते भाई गुरदास जी ने लिखी। पता है धीरमल ने की आख्या, जे वाकई गुरु नानक दी गद्दी दे वारस हो तुसी तो खुद उचारण कर लो, मैं नहीं देने, ते जे सूर बीर हो तो मेरे नाल जंग करके वेख लो, जे तुसी सूर बीर हो तो युद्ध करके वेख लो, जंग करके वेख लो, जे गुरु नानक दी गद्दी दे वारिस हो तो खुद उचारण कर लो, मैं नहीं देने, दोहां दे जिहड़ा रस्ता चुनना ने चुन लो, मैं किसी कीमत ते भी नहीं देने, युद्ध करना है तो युद्ध करके वेख लो, जंग करके वेख लो। धीरमल कोल भी फौज सी और लड़ाक बिरती उसकी है ही सी, सतगुरु ने मुनासिब नहीं समझिया धीरमल नाल युद्ध करना, वरना बड़े बड़े युद्ध होए ने पर धीरमल नाल युद्ध करना धन गुरु गोबिंद सिंह जी महाराज ने मुनासिब नहीं समझे। दमदमा साहब दे च बैठे ने मौज दे च, कागज मंगवाए कलम अपने हथों दिती मनी सिंह नो आखे सतगुरु दे स्वरूप धन गुरु ग्रंथ साहब जी महाराज दे स्वरूप तैयार करने ने सिखी दा दायरा वध गया बाणी दा पाठ थां थां ते हो गया गुरबाणी दे स्वरूप दे दर्शन थां थां ते हो कहिंदे ने तीन महीने धन गुरु गोबिंद सिंह जी महाराज उचारण कर दे गए भाई मनी सिंह लिख दे गए ये पहली बीड़ जो करतारपुर दी अजकल जो रामसर विच लिखी गई ते करतारपुर विच मौजूद है धीरमलिया दे कोल इहदे लिखारी भाई गुरदास जी सन उचारण करता गुरु अर्जन देव जी ए जिहड़ी बीड़ प्रकाशमान है सारी दुनिया च इहदे उचारण करता धन गुरु गोबिंद सिंह जी महाराज ने लिखारी भाई मनी सिंह ने लिखण वाले भाई मनी सिंह ने करतारपुर की बीड़ ते इस बीड़ दे बस थोड़ा जिहा अंतर है उस दे गुरु तेग बहादुर साहब की बाणी ने इहदे च सतगुरां ने गुरु तेग बहादुर साहब की बाणी चढ़ाई है और आप सुन के हैरान होवोगे कदी मौका मिले तो दर्शन भी कर सकते हो करतारपुर जाके जिथे जिथे तुसी गुरु तेग बहादुर साहब जी की बाणी वेखदे हो ना हुण इत्थे इत्थे उत्थे पन्ने खाली ने उस बीड़ दे च करतारपुर की बीड़ दे च वो पत्रे खाली पए ने वो जगह खाली पई है दो दो पन्ने एक एक पन्ना खाली पिया क्योंकि इतनी इतनी बाणी है गुरु तेग बहादुर साहब की ये पन्ने खाली पए ने हुण ते बहुत कठिनाई नाल दर्शन कराते हैं क्योंकि श्रोमणी कमेटी ने मंग कर ली सी भी तोशेखाने च रखी है सारिया खुले दर्शन नहीं दिते उन्होंने उदो कलगीधर नहीं दी तो हूँ पंथ नू की देणगे ये भी महरस करते हैं उदो गुरु गोबिंद सिंह जी महाराज मंगते रह गए नहीं दिती तो हूँ पंथ मंगता रह गया नहीं दिती खैर मुख्तसर जो है महरस करा मनी सिंह ने इत्थे शक कीता महाराज बोलते थोड़े भी ने बचन अमृतमई ते थोड़े भी ने बीड़ तुसी संपूर्ण करा ली अपनी बाणी नहीं मनी सिंह असी जो लिखाया है उहदे च इतिहास है चौबी अवतारां दा इतिहास है सतगुरु दा अपना इतिहास है अब मैं अपनी कथा बखानो तब साधत जय बेदमोया नो मनी सिंह असी अपनी कथा परमात्मा की कथा दे च नहीं लिखनी गुरु ग्रंथ साहब दे च परमात्मा की कथा इस परपंच में साचे नाम की वडाई मत को धरो गवाना किसे गुरु का इतिहास नहीं है किसे पातशाही का इतिहास नहीं गुरु नानक किथे प्रगट होए कदों प्रगट होए उन्होंने मां बाप कौन सन पत्नी का की नां सी बच्चे कितने सन गुरु ग्रंथ साहब दे च नहीं है कदों ज्योति ज्योत समाए नहीं है इतिहास नहीं है निरोल ब्रह्म ज्ञान है निरोल परमात्मा का ज्ञान खैरे में विचकार गल आ गई धन गुरु अर्जन देव जी महाराज कहते हैं सूरज सारियां नूं चानण नहीं देंदा उल्लू नूं चानणा नहीं मिलता गुग्गू नूं चानणा नहीं मिलता पंछियों विच कोई कद गुग्गू थोड़े ने जो गुग्गू ने मनुखी दुनिया च बहुत ज्यादा ने बहुत ज्यादा ने गुर शब्द दे चानने विच कुछ दिखाई देवे गुरबाणी दी रोशनी च कुछ दिखाई देवे इतनी सूझबूझी कोई नहीं मन रे संसार अंध गहरा एक ते मनुख दुनिया च अंधेरा है अचेत है दूसरा अंध है अपना अचेतपना देख सके इतना बोध भी कोई नहीं असंख मूरख अंध घोर कोशिश ते मेरी सी इस पौड़ी दे पूरे अर्थ मैं थोड़े सामने करदा कल करांगे ते थानू हुण लेट भी ना करिए असंख मूरख अंध गोर अंधेरे दा जीवन ओ चाने दा जीवन सी असंख जप असंख भाव और इस चक्कर च ना पैणा गुग्गू ही अंधेरे च आउंदे ने बहुते मनुख अंधेरे च ने क्लब नाल तालमेल बैठ सकदा है गुरुद्वारे नाल नहीं शराबखानिया नाल तालमेल बैठ सकदा है अमृत दे सोमिया नाल नहीं जुए खानिया नाल वैश्यालिया नाल संबंध जुड़ सकदा है गुरुद्वारिया नाल नहीं मंदरां नाल नहीं अक्सर प्रभात दे समय दरवाजे खुलदे ने भारत विच मंदरां दे गुरुद्वारिया दे रात दे समय दरवाजे खुलदे ने शराबखानिया दे वैश्यालिया दे ਜਦ ਮੈਨੂੰ ਲੋਸ ਏਂਜਲਸ ਦੇ ਚੋ ਸਿੰਘ ਕਹਿਣ ਲੱਗਾ ਗਿਆ ਨਹੀਂ ਜੀ ਤੁਹਾਨੂੰ ਰਾਤ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦਿਖਾਈ ਹੈ, ਮੈਂ ਕਿਹਾ ਤੂੰ ਦੇਖਦਾ ਉਹਨਾਂ? ਕਹਿੰਦੇ ਹਾਂ। ਤੇ ਮੈਂ ਕਿਹਾ ਮੈਂ ਅੱਜ ਕਥਾ ਹੀ ਤੇ ਸੁਣਾਈ ਹੈ, ਰਾਤ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਤੇ ਉੱਲੂਆਂ ਦੀ ਆਉਂਦੀ ਹੈ, ਉੱਲੂ ਮੈਨੂੰ ਬਣਾਉਣਾ ਹੀ ਤੇ ਲੈ ਜਾ। ਕਹਿੰਦੇ ਗਿਆਨੀ ਜੀ ਤੁਸੀਂ ਤੇ ਪਰੋਕਸ਼ ਰੂਪ ਵਿੱਚ ਮੈਨੂੰ ਉੱਲੂ ਆਖਿਆ, ਪਰੋਕਸ਼ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਜਿਵੇਂ ਬੈਕਗ੍ਰਾਉਂਡ ਦੇ ਪਿੱਛੇ ਖੜੇ ਹੋ, ਸੰਸਕ੍ਰਿਤ ਦੇ ਸ਼ਬਦ ਹੈ ਪਰੋਕਸ਼, ਪਿੱਛੇ ਛੁਪ ਕੇ। ਤੁਸੀਂ ਤੇ ਮੈਨੂੰ ਉੱਲੂ ਕਹਿ ਦਿੱਤਾ, ਮੈਂ ਕਿਹਾ ਤੁਸੀਂ ਮੈਨੂੰ ਉੱਲੂ ਬਣਾਉਂਦੇ ਸੀ, ਮੈਂ ਕੀ ਕਰਾਂ ਫਿਰ, ਤੁਸੀਂ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਕਹਿ ਰਹੇ ਸੀ। ਲਾਸ ਵੇਗਾਸ ਏਅਰਪੋਰਟ ਦੇ ਉੱਤੇ ਪਲੇਨ ਬਦਲਣਾ ਸੀ, ਮੈਨੂੰ ਯਾਦ ਹੈ ਇੱਥੋਂ ਹੀ ਗਿਆ ਸੀ ਮੈਂ ਲੋਸ ਏਂਜਲਸ, ਇੱਥੋਂ ਏਅਰਪੋਰਟ ਤੇ ਵੀ ਜੂਆ ਚੱਲ ਰਿਹਾ, ਹੱਦ ਹੋ ਗਈ, ਸਾਰਾ ਸ਼ਹਿਰ ਤੇ ਜੁਆਰੀਆਂ ਦਾ ਹੈ ਵੀ ਚਲੋ ਏਅਰਪੋਰਟ ਤੋਂ ਬਾਹਰ ਨਿਕਲ ਕੇ ਖੇਡ ਲਿਆ, ਉੱਥੇ ਵੀ ਖੇਡਦੇ ਨੇ, ਉੱਥੇ ਬੈਠਿਆਂ ਬੈਠਿਆਂ ਵੀ ਜੂਆ ਚੱਲ ਰਿਹਾ। ਰਾਤ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ, ਜੂਏ ਖਾਨਿਆਂ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਰਾਤ ਨੂੰ ਖੁੱਲਦੇ ਨੇ, ਵੈਸ਼ਾਲਿਆਂ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਰਾਤ ਨੂੰ ਖੁੱਲਦੇ ਨੇ, ਸ਼ਰਾਬਖਾਨਿਆਂ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਰਾਤ ਨੂੰ ਖੁੱਲਦੇ ਨੇ, ਥੀਏਟਰਾਂ ਤੇ ਕਲੱਬਾਂ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਰਾਤ ਨੂੰ ਖੁੱਲਦੇ ਨੇ। ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਰਾਤ ਵਰਗੀ ਏ ਉਹਨਾਂ ਦਾ ਉੱਥੇ ਤਾਲਮੇਲ ਬੈਠਦਾ, ਉੱਥੇ ਤਾਲਮੇਲ ਬੈਠਦਾ, ਉੱਥੇ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ। ਗੁਰਦੁਆਰੇ ਤੇ ਸ਼ਾਇਦ ਇਹਨਾਂ ਦੀ ਅੱਖਾਂ ਬੰਦ ਹੋ ਜਾਣਗੀਆਂ, ਕੁਛ ਨਹੀਂ ਦਿਖਾਈ ਦੇਗਾ, ਕੁਛ ਨਹੀਂ ਦਿਖਾਈ ਦੇਗਾ, ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ ਦਿਖਾਈ ਦੇਗਾ। ਉਹਨਾਂ ਬਾਰੇ ਮੇਰੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਇਹ ਪੌੜੀ ਉਚਾਰਨ ਕਰਦੇ ਨੇ, ਇੱਕ ਚਾਨਣ ਪੱਖ ਇੱਕ ਹਨੇਰਾ ਪੱਖ, ਇੱਕ ਦਿਨ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਇੱਕ ਰਾਤ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ। ਉਹ ਜੋ ਰਾਤ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਹੈ ਜਿਸ ਦਾ ਖੁਲਾਸਾ ਧੰਨ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਇਸ 18ਵੀਂ ਪੌੜੀ ਚ ਕਰਨਗੇ, ਕੱਲ ਆਪ ਜੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖਾਂਗੇ। ਇੱਥੇ ਸਮਾਪਤੀ, ਬੱਚੀ ਨੇ ਇੱਕ ਸ਼ਬਦ ਪੜ੍ਹਨਾ, ਨਾਲੇ ਆਨੰਦ ਸਾਹਿਬ ਦਾ ਪਾਠ ਤੇ ਸਮਾਪਤੀ। ਸਾਰਿਆਂ ਦਾ ਹਾਰਦਿਕ ਤੌਰ ਤੇ ਧੰਨਵਾਦ, ਬੁੱਲ ਚੁੱਕ ਦੀ ਸ਼ਮਾ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ।
1: You're listening to KRPI 1550 Radio, Ferndale, Washington.
2: ਪੰਜਾਬੀਆਂ ਦਾ ਇੱਕੋ ਇੱਕ ਹਰਮਨ ਪਿਆਰਾ ਗਰੋਸਰੀ ਸਟੋਰ ਫਰੂਟੀ ਕਹਿਣਾ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਪ੍ਰਾਈਸਿਸ ਹੋਲਸੇਲ ਨਾਲੋਂ ਵੀ ਘੱਟ ਹਨ। ਫਰੂਟੀ ਕਹਿਣਾ ਦੀ ਨਵੀਂ ਲੋਕੇਸ਼ਨ ਸਾਊਥ ਸਰੀ ਵਿੱਚ ਜਲਦ ਹੀ ਖੁੱਲਣ ਜਾ ਰਹੀ ਹੈ, 2990152 ਸਟਰੀਟ ਸਰੀ। ਇਸ ਹਫਤੇ ਦੇ ਸਪੈਸ਼ਲ ਹਨ, 3 ਜੁਲਾਈ ਤੋਂ 8 ਜੁਲਾਈ ਤੱਕ 2 ਪਾਉਂਡ ਪਲੇਨ ਗੁੜ 2.98 ਨੂੰ, ਰੋਮਾ ਟੋਮੇਟੋਜ 98 ਸੈਂਸ ਨੂੰ ਪਾਉਂਡ, ਤਾਜ਼ਾ ਅਦਰਕ 98 ਸੈਂਸ ਨੂੰ ਪਾਉਂਡ ਅਤੇ BC ਹੌਟ ਹਾਊਸ ਟੋਮੇਟੋਜ 98 ਸੈਂਸ ਨੂੰ ਪਾਉਂਡ।
3: ਪੰਜਾਬ ਫੋਰੈਕਸ ਗਗਨ ਸਿੰਘ, ਪੰਜਾਬ ਦੇ ਵਿੱਚ ਜੇ ਰੁਪਈਏ ਪਹੁੰਚਦੇ ਕਰਨੇ ਨੇ, ਜੇ ਰੁਪਈਏ ਬਾਫਰ ਹੋ ਗਏ ਤਾਂ ਡਾਲਰ ਇੱਥੇ ਪਹੁੰਚਣੇ ਕਰਨੇ ਤਾਂ ਗਗਨ ਸਿੰਘ 604-349-1313 24 ਘੰਟੇ ਦੇ ਵਿੱਚ ਪੰਜਾਬ ਰੁਪਈਏ ਪਹੁੰਚਣਗੇ ਤੇ 24 ਘੰਟਿਆਂ ਦੇ ਵਿੱਚ ਡਾਲਰ ਇੱਥੇ ਲੈ ਲਿਓ। 6043491313 ਯੂਨਿਟ 103-8840-120 ਸਟਰੀਟ ਸਰੀ, 6043491313 604-349-1313 ਗਗਨ ਸਿੰਘ ਪੰਜਾਬ ਫੋਰੈਕਸ, ਦਾਵਾ ਤੇ ਵਾਅਦਾ ਪੱਕਾ।
4: Need help navigating our ever-changing real estate market? Gurdale Baud of RE/MAX Real Estate Services is among the top 1% of all Lower Mainland realtors. Whether thinking of buying or selling residential properties, commercial properties, or farmland, call the agent with 30 years of experience to help you. Gurdale Baud, your realtor for life. Call Dale at 604-303-7653 or go online at GurdaleBaudGroup.com.